0: झालं, 2026 तेच झालं, जे अधिकारी जबाबदार होते 2024 त्यांना बढती दिली, आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल तर म्हणजे कुठं ना कुठंतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीतसुद्धा हे सरकार करायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथं राजीनामा हा दिलाच पाहिजे.
1: आज ठाणे में टीटी का पेपर फूटने से फिर एक बार बच्चों में बड़ी निराशा निर्माण हुई है. ये जो बच्चे कोई भी एग्जाम के लिए दिन रात मेहनत करते हैं, उनके पेरेंट्स दिन रात उनको साथ देते हैं, और ये सब होने के बाद जब एग्जाम सेंटर पे जाने के बाद ये पेपर लीक होने की घटनाएं सामने आती है, तो हमें शर्म करनी चाहिए, शर्म आनी चाहिए. महाराष्ट्र जैसे राज्य में टीटी का पेपर लीक होना यह बड़ी दुर्भाग्य बात है, ऐसा मैं मानता हूँ. ये सरकार की नाकामयाबी है.
2: टीटी की शिक्षक पात्रतेची परीक्षा रद्द झाली याचं कारण पेपर फुटी. म्हणजे आता शिक्षकांच्या पूर्वपरीक्षेचा देखील पेपर फुटतो, म्हणजे इथे कोणी सुरक्षित नाही आहे. या अगोदर CBSE बोर्डचे परीक्षेचे पेपर फुटले, नीटचे पेपर फुटले, स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटले, पक्ष फोडले, खासदार फोडले, या सरकारला फुटीचं गचकरण झालं आहे की काय असा खरा प्रश्न पडलेला आहे. जे शिक्षक जनगणनेच्या कामातून आपला वेळ काढून ह्या परीक्षेची तयारी करत होते आणि उद्या ती परीक्षा होणार होती, अशा शिक्षकांच्या परीक्षेचा जर पेपर फुटत असतील आणि रद्द होत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.
3: महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ही 28 जून रोजी घेण्यात येणार होती, ज्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातल्या 1028 केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. परंतु आणि ही परीक्षा अतिशय सुरक्षित पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं झाली पाहिजे याची खबरदारी महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात आली होती. कारण आपण बघितलं की नीटचा पेपर मागे त्यावेळेस लीक झाला होता, म्हणून सर्व उपाययोजना महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेच्या वतीनं करण्यात आली. परंतु काल मात्र काही अनोळखी इसमांकडे अशा पद्धतीचे पेपर आढळून येत असल्याची माहिती भिवंडी परिसरातल्या पोलिसांना त्या ठिकाणी मिळाली. तात्काळ आमच्या गृह विभागाच्या भिवंडी पोलिसांनी त्या इसमांना त्या ठिकाणी पकडलं आणि सदर पेपर हा TET संबंधित जो महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने तयार केला होता त्यांचाच आहे का हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कन्फर्म केलं.
4: Alright, the latest update coming in, that Eknath Shinde's statement on TET paper leak, M. Makoka should be booked against the main conspirators in the TET paper leak case. Deputy Chief Minister Eknath Shinde has made the statement. The leak of the TET examination paper is an extremely serious and a condemnable incident. I will hold a detailed discussion with the Chief Minister. That's what Eknath Shinde is saying. He goes on to say that he will have a discussion with Chief Minister Devendra Fadnavis, taking action under Maharashtra control of organized crime. That Makoka is a far serious act compared to the other provisions of the Indian Penal Code. Eknath Shinde goes on to say that the main conspirators will be held accountable. That's the word coming in. Let me cut across to my colleague Abhishek, who's joining us on the broadcast, giving us more details on that story. Abhishek, give us a sense about what is the possible action expected from the side of the government. Any details that we know about how this leak really happened?
5: Definitely, you know, after the strong statement being made by Deputy Chief Minister of Maharashtra, Eknath Shinde, who is making a point that zero tolerance toward paper leak incidences in the state of Maharashtra, and he will consult with the Chief Minister Devendra Fadnavis and will be invoking Makoka, one of the strong act against these conspirators. And as far as the update that has come from Bhiwandi, where Ashok Dude, additional commissioner of police, has taken a press conference just a few hours back, wherein he has provided a good amount of detail that how things were unearthed. You know, a special tip or a confidential information to the DCP out there, and he makes a trap and then catches three accused. Then educational department is roped in and they verify that the paper that has been caught from the accused are same the question paper as to the education department. That was confirmed, and this is what was the entire conspiracy. And then the three accused who have been arrested, they have come from Delhi to Bhiwandi and were expected to sell the papers for